0: ওটা মাজা কিং, ও মাজা কিং। घरी नाही जायचं का?
1: मी तुझी घर जाने जी घर, मी छान मच्छलू तू माझा किंग किंग किंग किंग।